पनि भाबा रे भाबा रे निका पनि भाबा रे भाबा रे जानी रे जानी पनि जारे भाबा भाबा रे भाबा रे सगा निरि पनि भाबा रे भाबा रे भाबा रे सगा सानी पनि भाबा रे भाबा रे भाबा रे सगा निरि पनि भाबा रे भाबा रे भाबा रे सगा